0: Erfahrung und Kapazität im Bahnhofsprogramm an Gelagri, Saksati, Holzbezweit und Kusendokwerk, an alle Kurzarbeiter und Kurzdauernhäuser, dort kann es uns noch nicht über so ein neues Kampagnen sein, da kommen.
1: Radio Kolkata FM को सहकारिता स्वास्थ्य कार्यालय और के द्वारा कल

0: करावं लागणार. तर कळणार अनुभवाची कामी लागू काय मग ध्यान जिना असं कसं
1: लागणार प्रकारचे पथक राग काय साग पात दाल विजारा आरा मच्छी शिकार फल फूल आयुर्वेदिक खाना नियमित रूप खाई
0: जल फूट कर संतुलित खाना रोजी स्वस्थ